त ॿुधायो ख़तमु कयूं तव्हां खोड़ सारा टोटका ट्राए कंदा आहियो खोड़ सारा प्रोडक्ट लॻाए ॾिसंदा पर तव्हांखे रिज़ल्ट कोई बि न मिलंदो आहे त तव्हां वटि डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब आहे ही आयुर्वेदिक फार्मूलो आहे मेडिकेटेड फार्मूलो आहे हिन जे अंदरि फुल जड़ी बूटियूं एड थियल आहिनि कोई बि केमिकल न आहे तव्हांजी स्किन खे कोई नुक़सान न पहुचाईंदो ऐं तव्हांजी स्किन खे सिर्फ़ु एक्नी खां न बल्कि तव्हांजी स्किन खे इलाही चीज़ुनि खां प्रोटेक्ट करण वारो आहे जीअं तव्हांजे चहिरे ते एक्नी हुजनि एक्नी जा निशान हुजनि ब्लैक हेड्स हुजनि वाइट हेड्स हुजनि ब्लैक पॉट्स हुजनि उन खां अलावा एक्स्ट्रा ऑयल हुजे या फिर तव्हांजे चहिरे ते कहिड़े बि क़िस्म जा एक्नी आहे हर तरह खां तव्हांजे चहिरे जी स्किन खे प्रोटेक्ट कंदो आहे ऐं तव्हांजी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो आणींदो आहे तव्हांजी स्किन क्लियर हूंदी बेदाग हूंदी सुहिणी हूंदी त तव्हांखे अञा वधीक मज़ो ईंदो बाबा मुंहिंजी ज़िंदगीअ में सो तव्हां पाण इन्हनि चीज़ुनि खां हाणे थोरो सम्झो त बाबा मार्केट में अवेलेबल आहे डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जंहिंखे तव्हां इस्तेमालु कीअं करे सघंदा इस्तेमालु करण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अगरि तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु कयो था त तव्हांखे इस्तेमालु ईअं करिणो आहे त तव्हांखे सुबुह जो बि लॻाइणो आहे तव्हांखे शाम जो बि लॻाइणो आहे अगरि घणा सफ़ा एक्नी आहे त तव्हां मंझंदि जो बि लॻाए सघो था टे मरतबा लॻायो ऐं लॻाइण खां पहिरियां तव्हांखे फेस वॉश लाज़मी करिणो आहे पंहिंजो मुंहुं जेको आहे न लाज़मी धोइजो मुंहुं धो क्लीन कयो पाण खे हथ अच्छे तरीक़े सां तव्हां क्लीन कयो उन खां पोइ तव्हां डॉक्टर पिंपल एक्नी ट्यूब जिते जिते दाणा जिते जिते निशान आहिनि जेके चीज़ूं तव्हां रिमूव करणु चाहियो था उन्हनि चीज़ुनि ते तव्हां लॻाए पोइ तव्हां जेको आहे न छॾे ॾियो त कुझु देरि खां पोइ जेको तव्हांजो एक्नी हूंदो न उहो फील कंदा तव्हां वाकई त बाबा हिन में फ़र्क़ु अचणु स्टार्ट थी वियो आहे एॾो मतिलब ही प्रोडक्ट बहितरीन आहे थधो थधो तव्हांखे फील थींदो ऐं तव्हांखे मज़ो अची वेंदो उन खां अलावा वाइट एस लवली क्रीम लॻाइण जो तरीक़ो बिल्कुलु ई आहे तव्हां कहिड़े बि टाइम ते लॻाए सघो था मेकअप जी तरह यूज़ थींदो मतिलब ईअं न त मेकअप जी जाइ ते यूज़ थींदो बाक़ी ईअं न आहे त हिन में तव्हां ॾिसंदा त बाबा मर्द चवनि त बाबा ही हाणे मेकअप आहे असां कोन हणंदासीं न ही हिकिड़ी फेयरनेस क्रीम आहे हिनखे तव्हां सभु लॻाए सघो था पर अर्जेंट में अगरि तव्हांखे तयारु थियणो आहे काॾे वञिणो कोई फंक्शन आहे का पार्टी आहे का शादी आहे कुझु बि आहे त तव्हां वाइट एश लवली क्रीम लॻाए तव्हां मिंटनि में रेडी थी सघो था ऐं हिनखे तव्हां ईअं लॻाईंदा बाक़ी वाइट एश ब्यूटी क्रीम नाइट क्रीम आहे जेके तव्हां राजे टाइम इस्तेमालु करे सघो था सुम्हण खां पहिरियों ठीकु आहे लॻाइण खां पहिरियों तव्हां पंहिंजो फेस वॉश लाज़मी कजो या तव्हां वाइट एश जो फेस वॉश लॻायो या वरी तव्हां वाइट एश जो साबुण लॻायो ठीकु आहे इहे सभु चीज़ूं आहिनि जेके तव्हां लॻाईंदा तव्हांजी ख़ूबसूरती तव्हांखे वापसि मिलंदी ऐं तव्हां ॾिसंदा त बाबा वाह वाह वाकई कमाल जा प्रोडक्ट आहिनि अगरि तव्हांजे एरिया में नथा मिलनि त पोइ तव्हांखे डायल करिणो आहे 0315-799-50595-1315-79-5595 ही नंबर आहे जेको तव्हां डायल कंदा तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर्स ते वाइट एज जा तमामु प्रोडक्ट्स अवेलेबल थी वेंदा तव्हांजे लाइ आसानी थी वेंदी ऐं तव्हां उतां वठी सघंदा उन खां अलावा ॿी बि अलाए कहिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधाइणु चाहियां पई पर विसरी वई अॼु टॉपिक थोरो ॿुधाए वेठूं था जिन माण्हुनि असांखे हाणे जॉइन कयो आहे त अॼु मूं मूंखां सवाल ई पुछो आहे त तव्हां हिकिड़ो फर्ज़ करे वेठो अगरि तव्हांजो जेको फोन आहे ठीकु आहे मोबाइल आहे उनजो स्टोरेज सफ़ा फुल थी वञे ऐं तव्हांजे फोन में सभु चीज़ूं जेके आहिनि इंपॉर्टेंट आहिनि का बि चीज़ तव्हां उनखे डिलीट नथा करे सघो कुझु ओल्ड मेमोरीज़ आहिनि कुझु अहिड़ियूं चीज़ूं आहिनि जेके तव्हां भई रखणु चाहियो था पाण वटि सो कुझु बि तव्हांखे डिलीट न आहे करिणो तव्हां वटि सभु चीज़ूं इंपॉर्टेंट आहिनि पोइ इन सूरत हाल में तव्हां छा कंदा

मस्त मस्त थी वियासी असां छो मस्त थी आहियूं डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जी मोहब्बत में बाबा डी स्किन ब्यूटी क्रीम जॾहिं तव्हां बि लॻाईंदा पोइ तव्हां बि मस्त मस्त थी वेंदा छो त मूंखे लॻंदो आहे असांजी ज़िंदगी में जेको आहे सुठा प्रोडक्ट हुजण ॾाढो ज़रूरी आहे न सुठा प्रोडक्ट जॾहिं तव्हां सिलेक्ट कंदा आहियो त वरी तव्हांखे मिलंदा न आहिनि पोइ तव्हां परेशान थी वेंदा आहियो ऐं हक़ीक़त इहा आहे त जॾहिं तव्हांजी स्किन सेंसिटिव हुजे त तव्हांखे थोरो

हाउ बाबा नौकरी ॾींदासीं नौकरी ॾींदासीं टेंशन छो था कयो. हिन खां अलावा तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो. डी स्किन ब्यूटी क्रीम लॻाइण खां पोइ तव्हां सफ़ा सुहिणा थी वेंदा ऐं तव्हांजा महबूब बि तव्हांखे ईअं चवंदा मां तुंहिंजी नौकरी ॾींदमि. सो खूबसूरती मैटर कंदी आहे, बिल्कुलु खूबसूरती मैटर कंदी आहे. हिन चीज़ खे तव्हां बिल्कुलु इग्नोर न कंदा कयो. मूंखे लॻंदो आहे त बिल्कुलु खूबसूरती मैटर कंदी आहे. तव्हां सभु खूबसूरत आहे, तव्हां सभु सुहिणा आहियो, पर तव्हांजी जेका खूबसूरती आहे न उनखे ज़रूरत हूंदी आहे त उनखे थोरो देखभाल कई वञे, उनजी केयर कई वञे ऐं उनजे लाइ उहे प्रोडक्ट इस्तेमालु कया वञनि जेके तव्हांजी खूबसूरती खे बहितर बणाइनि. सम्झो था? सो पंहिंजी खूबसूरती खे बहितर बणायो ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम तव्हांजे लाइ मार्केट में अवेलेबल आहे. मेडिकेटेड फार्मूलो आहे त हिन जे लाइ कोई बि अहिड़ो तव्हां नथा कोई मतिलबु हूंदो आहे न त असां वटि बहानो हुजे त बाबा न असांजी स्किन सेंसिटिव आहे नथा आणे सघूं. त हीउ मेडिकेटेड फार्मूलो आहे, डॉक्टर जी निगरानी अंदरि तयारु थियल आहे त तव्हां वटि कोई ऑप्शन न आहे त तव्हां हिनजो ट्राए करे सघो था ऐं ट्राए करण खां पोइ तव्हां जेको आहे न सफ़ा सेटिस्फाइड थी वेंदा ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त वाक़ई बाबा डी स्किन ब्यूटी क्रीम कमाल जी शइ आहे. सो डी स्किन ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हांखे डी स्किन फेस वॉश मिली रहियो आहे, उनजो बि तव्हां ट्राए करे ॾिसजो.